0: ಆರ್ ICU, NICU, ಜನರಲ್ ಅಂಡ್ ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಸರ್ಜರಿ ಸೇವಾ, ಪೋಸ್ಟ್ ಆಫ್ ಸೇವಾ, ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ, ಇಂಡೋಸ್ಕೋಪಿ, ಕ್ರೋನೋಸ್ಕೋಪಿ, ಇಕೋ, TMT, ಹಾಲ್ಚರ್, PFT, ಯೂರೋಫ್ಲೋಮೆಟ್ರಿ, ಡಾಲಸ್ಟಿ ಸೇವಾ ರ ಆಕೋಪಚಾರ ಸೇವಾ, ಚೌಬಿಸೇ ಘಂಟಾ ಇಮರ್ಜೆನ್ಸಿ ಸೇವಾ ಸಾಥೆ ಅನ್ಯ ವಿಶೇಷಜ್ಞ ಡಾಕ್ಟರ್ಹರುದ್ವಾರಾ ಸೇವಾ ಪ್ರದಾನ ಗರಿಯೇಕು ಜಾನಕಾರಿ ಗರಾಉದಛೌ।
1: चौबीसै घण्टा प्याथोलोजी सेवा उपलब्ध छ। विस्तृत जानकारी को लागि पद्मश्री हॉस्पिटल एंड एलाइड साइंसेस प्राली, पोखरा 9 न्यू रोड, फोन 0160 590 162 590 163।
2: राष्ट्रिय वाणिज्य बैंकले ल्यायो नयाँ योजना, किसानका लागि सुनौलो छ यो सपना।
3: 10 लाखसम्म कर्जा सजिलै पाइन्छ, अब मेहनतको फल झन् मिठो हुन्छ।
2: 70% लगानी, अब चिन्ता किन, बाली राम्रो फल्छ, आमदानी बढ्ने दिन।
3: 10 वर्षसम्म सहज किस्ता, कहिल्यै नहोस् भार, ब्याज दर पनि न्यून, कृषकको राम्रो आधार।
4: राष्ट्रिय वाणिज्य बैंक, तपाईँको आफ्नै बैंक, आफ्नो भनेको आफ्नै हुन्छ।